भूसापूर बायन तशेंच भोव उतीमरितीन आपले घुमटांचे गायन प्रदर्शन करन आमा सुमेस्त तांक दादोशी केल्ल्या वायसेस उडपीच्या घुमटा पंगडाक आमी आभार मानता तांकां आमी देव बरें करूं म्हणटा तशेंच तांच्या मुखल्या सर योजनाक आमी जैत मागता प्रदर्शन दिवचो पंगड आसा युवा जनाचो पंगड जर तर आमची कला आमची संस्कृती आमची भास मुखल्या पिळगेक हस्तांतर जायचे तर ताचे मुखेलपण युवा जनांनी घेवंक जाय जर तर युवा जनांनी आसक्त दाखयल्यार आमची कला आमची भास आमची संस्कृती सबार वर्सां जिवाळ उरोवंक साधी जाता आतां आपले प्रदर्शन दिवंक घुमटा पदांचे गायन सादर करच्याक वेदीक येवचो पंगड आयतो आसा तो पंगड आसा उडपीचो वायसेस पंगड टीम बी ह्या पंगडाक आमी सर बरें मागतना तांकां ह्या वेदीक आमी स्वागत मागता तांकां वेदीक आमी बरो येवकार मागता.

आईच्या दिसा बो अपूर बायन आणि बो सुबित्तरानं गायन करणं आपले प्रदर्शन दिल्या YCS उडपी टीम बी पंगडाक आम्ही आभार मानताव आणि तांका देव बरें करू म्हणटाव. एक मातयेची कळशी वा मोडकी, ताका दोन तोंडां, एक वड आणि एक लान. वड तोंडा वयर समडे अर्दून बांधतात. मोडकेच्या गळ्या बोवारी दोरी रेवडावन केलगाडी ताचेर एका हातांत तापी मारता आणि अनेक हातांत धाकट्या तोंडाचेर हात दांपून वा उक्तावन आवाज नियंत्रण करता. आणि आकाश आम्ही म्हणटाव घुमट खेळचे वा वापरची रीट. घुमटा वजंत्र्यांक आणि घुमटा पदां सदर करतल्यांक एक वेदी दिवच्या उद्देशान कोंगनी नाटक सभा रजिस्टर्ड मंगलोर हाच्या कारभाऱ्यांनी आपल्या मंगलोरच्या डॉन बॉस्को हॉलांत या वर्सा पहिलो घुमटा गायन स्पर्धो आसा केलो आणि सर स्पर्धे कातावन या स्पर्ध्याक भरपूर सहकार आणि पाठिंबो लाभलो. आता प्रदर्शन दिवक येवचो पंगड आसा घुमटा पंगड आरवा. या पंगडाक आम्ही सर्व जैत मागताव आणि त्यांचे प्रदर्शन तुमच्या मुखार सादर करूंक खुशी पावताव.

0: आयच्या दिसा भोव उत्तम रितीन आपले घुमटा गायनाचे प्रदर्शन दिल्ल्या घुमटा पंगड आरवाक आमी देव बोरें करू म्हणटा आणि तांच्या मुखल्या सर योजनाक आमी जैत मागता परत देव बरें करूं घुमटा पंगड आरवा
1: घुमट जावन आसा आमचे दायज आमच्या पूर्वजांनी हे वजंत रुपान सबार पदां घडल्यांत आनी ही पदां आमी आजून गायता म्हळ्यार सूख जावचें ना. आतां रे निशानी पंगड तुमचे मुखार सादर करूं घुमटा गायन.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी. आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत. एक बरो दीस तुमका आशेता.
1: बरपिनीशी आमच्या कोंकणी पूर्वजांचे इतिहास दखल भोव उणे असल्या काळार कोंकणी लोकां मध्ये घुमटा पदांचो महत्व भोव चड. घुमटा पदांनी पदा रूपार आमच्या पूर्वजांनी आमचे इतिहास दखल केला आणि आमचे दायज जावन आमकां दिला. दखल्याक सांगचे तर गोंय साणून आयली माय रोजार साहिबीन या घुमटा पदांत थोड्याच उतरांनी कोंकणी लोकांचे इतिहास आमच्या दोळ्यां मुखार उक्ते जाता. आमच्या पूर्वज गोंय साणून धावून आयले, धर्मांतर जाल्या नंतर आयले. येताना रोजार मायेक संगता घेवन आयले. तांणी तिका दर्याच्या वाटेन हाडले. बोलारांत तिका एक टेम्पल बांदले. हे सरसंग ती आमकां ह्या पदांत आयकूंक मेळटात. कोंकणी नाटक सभा रेजिस्टर्ड मंगलोर आणि असा केल्लो घुमटा गायन स्पर्धो कोंकणी दायज कार्यक्रमाद्वारे हांव आयच्या आंकड्याक स्वागत मागता आणि बरो येवकार पाठयता. आता प्रदर्शन दिवंक घेवचो पंगड आसा YCS उडपीचो घुमटा पंगड. ह्या पंगडाक आमी सर्ब जैत मागता आणि तांचे प्रदर्शन तुमचे मुखार सादर करूंक खुशी पावता. आता तुमचे मुखार YCS उडपीचो घुमटा पंगड.

मुसाफूर बायानं तशेंच वो उतीम रितीन आपले घुमटांचे गायन प्रदर्शन करणं आम्ही सुमेज तांक दादोशी केल्या वायसेस उडपीच्या घुमटा पंगडाक आम्ही आभार मानता तांकां आम्ही देव बरें करूं म्हणटा तशेंच तांच्या मुखल्या सर योजनाक आम्ही जैत मागता प्रदर्शन दिवचो पंगड आसा युवा जनाचो पंगड जर तर आमची कला आमची संस्कृती आमची भास मुखल्या पिळगेक हस्तांतर जायचे तर ताचे मुखेलपण युवा जनांनी घेवंक जाय जर तर युवा जनांनी आसक्त दाखयल्यार आमची कला आमची भास आमची संस्कृती सबार वर्सां जिवाळ उरोवंक साधी जाता आता आपले प्रदर्शन दिवंक घुमटा पदांचे गायन सादर करच्याक वेदीक येवचो पंगड आयतो आसा तो पंगड आसा उडपीचो वायसेस पंगड टीम बी ह्या पंगडाक आमी सर बरें मागतना तांकां ह्या वेदीक आमी स्वागत मागता तांकां वेदीक आमी बरो येवकार मागता.

आईच्या दिसा बो अपूर्बायन आणि बो सुमित्रान गायन करन आपले प्रदर्शन दिल्ल्या YCS उडपी टीम बी पंगडाक आम्ही आभार मानताव आणि तांका देव बरे करू म्हणताव. एक मातयेची कळशी वा मोडकी, ताका दोन तोंडा, एक वड आणि एक लान. वड तोंडा वयर समडे अर्धून बनतात. मोडकेच्या गळ्या बोवारी दोरी रेवडावन केलगाडी ताचेर एका हातांत तापी मारता आणि अनेक हातांत धाकट्या तोंडाचेर हात दांपून वा उक्तावन आवाज नियंत्रण करता. आणि आकाशामी म्हणटाव घुमट खेळचे वा वापरची रीट. घुमटा वजंत्र्यांक आणि घुमटा पदा सदर करतल्यांक एक वेदी देऊच्या उद्देशान कोंगनी नाटक सभा रजिस्टर्ड मंगलोर आच्या कारभाऱ्यांनी आपल्या मंगलोरच्या डॉन बॉस्को हॉलांत या वर्सा पहिलो घुमटा गायन स्पर्धो आसा केलो आणि सर स्पर्धे कातावन या स्पर्ध्याक भरपूर सहकार आणि पाठिंबो लाभलो. आता प्रदर्शन देऊक येऊन पंगड असा घुमटा पंगड आरवा. या पंगडाक आम्ही सर्व जैत मागताव आणि त्यांचे प्रदर्शन तुमच्या मुखार सादर करूंक खुशी पावताव.

0: आयच्या दिसा भोव उत्तम रितीन आपले घुमटा गायनाचे प्रदर्शन दिल्ल्या घुमटा पंगड आरवाक आमी देव बोरें करू म्हणटा आणि तांच्या मुखल्या सर योजनाक आमी जैत मागता परत देव बरें करू घुमटा पंगड आरवा
1: घुमट जावन आसा आमचे दायज आमच्या पूर्वजांनी हे वजन रुपान सबार पदां घडल्यांत आणि ही पदां आमी आजून गायता म्हळ्यार सुख जावचे ना आतां रे निशानी पंगड तुमचे मुखार सादर करूंक घुमटा गायन